प्रभ नारायण सोई गुर प्रसाद परम पद पाया वड्डी वड्याई होई अन दिन गुण गावे नित साचे सच समावे सोई मान रे